श्रोताओं सुप्रभात। एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। आज बुधवार भारतीय सर्गांक 21 श्रावण शके 1948 अर्थात 12 ऑगस्ट 2026। श्रोता आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

प्रसाय के दौर मंगल प्रभात हा भक्ति गीतांचा कार्यक्रम कार्यक्रमास श्रोते ऐकूयात कविता करवंदीकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गोविंद काष्टकम हे स्तोत्र

क्षेत्रात आपण कविता खरवंडीकर आणि सहकाऱ्यांनी गायली गोविंदाष्टकम आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील शांताराम नांदगावकर यांची भूपाळी, संगीत अनिल अरुण यांचं.

शीतार्थदर्पण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील उपळे आपण ऐकलीत. रचना होती शांताराम नांदगावकर यांची, तर संगीत होतं अनिल अरुण यांचं. शीतळ मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत कमलाकर भागवत यांचं.

कृष्णा तळपण शरद जांभेकर यांच्याच पुरात यशवंतदेव यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय होतं अनिल अरुण यांचं. श्रोतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूया शरद जांभेकर यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना.

श्रोता तळपण गजाननबुवा पाटील आणि सहकाऱ्यांच्या सुरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती रचना आपण ऐकली. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या. कार्यक्रमात यानंतर एक वेळ आशा भोसले यांच्या सुरातील जनकवी पी सावराम यांची भक्तिगीत रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोत्याकडे पण आशा भोसले यांच्या सुरातील जनकवी पी सावराम यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्मात वसंत प्रभू यांचं मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शिरो ऐकूयात. समोर सुरामध्ये नारायण केशव बेहरे यांची देशभक्तीपर गीत रचना.

शुद्ध आता अपन समूह स्वरा मध्ये नारायण केशव बेहरे यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. शुद्ध मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सगळ्याच ऐठणीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीतील कीड नियंत्रण याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती.
1: नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापन. नैसर्गिक शेती ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खत, कीटकनाशक किंवा इतर रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापनासाठी नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध होणारे घटक वापरले जातात. निमास्त्र हे तयार करण्यासाठी 5 किलो कडुलिंबाची हिरवी पाने घेऊन किंवा 5 किलो सुकलेली निंबोळी घेऊन ते बारीक करावं. बारीक केलेली कडुलिंबाची पानं किंवा निंबोळी पावडर 100 लिटर पाण्यात 5 लिटर गोमूत्र टाकून 1 किलो गाईचं शेण मिसळावं. हे मिश्रण लाकडाने ढवळून 48 तास झाकून ठेवावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळा ढवळावं आणि 48 तासांनंतर कापडानं गाळून याचा वापर करताना 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रस शोषक किडी आणि लहान सुरवंटाच्या व्यवस्थापनासाठी हे अत्यंत प्रभावी ठरते. ब्रह्मास्त्र हे तयार करण्यासाठी 10 लिटर गोमूत्र घेऊन त्यात 3 किलो कडुलिंबाची हिरवी पानं ठेचून टाकावीत. प्रत्येकी 2 किलो ठेचलेली करंज पानं, सीताफळाची पानं, पपईची पानं आणि पेरूची पानं घालावीत. हे सर्व मिश्रण गोमूत्रात उकळून घ्यावं. द्रावणाला 3 ते 4 उकळ्या आल्यानंतर द्रावण पूर्णपणे थंड होण्यासाठी 48 तास ठेवावं. त्यानंतर स्वच्छ कपड्यानं गाळून घ्यावं. फवारणी करण्यासाठी 3 ते 5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून वापरता येते. रस शोषक किडी शेंगा व फळ पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी हे प्रभावी आहे. अग्नियास्त्र 20 लिटर गोमूत्र घेऊन त्यात 5 किलो कडुलिंबाची हिरवी पानं ठेचून टाकावीत. 1/2 किलो ठेचलेली हिरवी मिरची टाकून 1/2 किलो ठेचलेला लसूण टाकावा. हे सर्व मिश्रण गोमूत्रात मिसळून उकळून घ्यावे. 3 ते 4 उकळ्या आल्यावर 48 तास थंड होऊ द्यावे. नंतर कापडाने द्रावण गाळून घ्यावे. फवारणी करण्यासाठी 6 ते 8 लिटर अग्नियास्त्र 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खोड पोखरणारी आळी, फळ पोखरणारी आळी, कापसाची बोंडअळी आणि सुरवंट यांच्या व्यवस्थापनासाठी हे वापरले जाते. दशपर्णी अर्क. या अर्कामध्ये नावाप्रमाणेच 10 प्रकारच्या वनस्पती वापरल्या जातात. कडुलिंबाची पाने 5 किलो, निरगुडीची पानं 2 किलो, पदकवेलाची 2 किलो पानं, पपईची 2 किलो पाने, गुळवेलाची पाने 2 किलो, सीताफळाची पाने 2 किलो, करंजचे पाने 2 किलो, एरंडीची पाने, कन्हेराची पाने 2 किलो, रुईची पानं 2 किलो, हिरवी मिरची 2 किलो पेस्ट, लसणाची 250 ग्रॅम पेस्ट, गाईचं शेण 3 किलो आणि गोमूत्र 5 लिटर एवढं साहित्य आवश्यक असतं. यामध्ये नमूद केलेल्या सर्व वनस्पतींची पानं बारीक करून घ्यावीत. तिखट हिरव्या मिरचीचा ठेसा, लसणाचा ठेसा, देशी गाईचं शेण व गोमूत्र हे सर्व मिश्रण 200 लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये आंबवण्यासाठी सावलीत ठेवून ते गोंडपाटानं झाकून ठेवावं. दिवसातून कमीत कमी 2 वेळा हे मिश्रण काठीने घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळावं व पुन्हा गोंडपाटानं झाकून ठेवावं. असे मिश्रण 1 महिनाभर ठेवल्यानंतर त्याला उग्र वास येतो. त्यानंतर हे मिश्रण सुती कापडानं काढून घ्यावं. दशपर्णी अर्क तयार केल्यापासून 3 महिन्यापर्यंत वापरता येतो. मात्र अर्क बंद झाकण्याच्या कॅनमध्ये व्यवस्थित ठेवलेला असावा. हा अर्क सर्व प्रकारच्या रस शोषक किडींसाठी आणि सर्व प्रकारच्या अळी सुरवंटच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. मित्र किडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीनं कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो. उग्रवासामुळे पिकावरील किडी पिकांमध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होतात. अर्कापासून नियंत्रित होणाऱ्या किडी, तुडतुडे, मावा, फुलकिडे पहिल्या 2 अवस्थेतील अळ्या यांच्यावर प्रभावी काम करते. याची फवारणी शक्यतो दर 8 दिवसांनी करावी. आंबट ताक हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही प्रकारे कार्य करते. ताक जितके जुने असेल तितके ते पिकांसाठी अधिक फायदेशीर ठरते. अळी नियंत्रणासाठी 1 वर्ष जुने ताक वापरल्यास चांगला परिणाम मिळतो. फवारणीसाठी किमान 15 दिवसांचं ताक वापरणं आवश्यक आहे. प्रति एकर सुमारे 3 ते 4 लिटर ताक 130 ते 150 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ताजे ताक वापरू नये कारण ते कीड नियंत्रणामध्ये प्रभावी ठरत नाही. याच्या उपयोगानं खोडकिडा आणि रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय करता येतो. चवळीवरील केसाळ अळी व मावा या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
0: श्रोत्यांनो आपण कृषीवाणी या सत्रामध्ये नैसर्गिक शेतीतील कीड नियंत्रण याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली.
2: आरोग्यम धनसंपदा आणि

0: Sir Parisar.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
2: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बिडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे, कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
2: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
2: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो, तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वयाच्या वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाइज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते, तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत।
2: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले। आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया। प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात। पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे। म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते। पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत। प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं। त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय। आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे। सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे। परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे। विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते। वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे। झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात। त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत। मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील। पाण्याचंही अगदी तसंच आहे। आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल। पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे। एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा। चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया। मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही। माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन। तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून। श्रोते हो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकला। श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन। या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी, सादर करते सतीश रेवे।
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
4: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। श्रोता, सकाळचे ठीक 6:55 झाले असते। ऐकूत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश।

0: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोत्यांच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेला ठीक 7

आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:40 लोकसंख्येचा कार्यक्रम आम्ही प्रसारित लोकधारा शेतो सकाळी ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम 10 वाजता हिंदी चित्रपट युगांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

0: उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाज समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ आणि त्यानंतर 7:30 माझावर माझेशिवार हा कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्री 8:15 संसद समीक्षा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:45 समाचार संध्या ठीक 9 News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरील कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र श्रोता दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षेत्रकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून श्रोता आज सकाळी ठीक 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकू शकाल 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते योगीराज बच्चे असतील आज सकाळी ठीक 10:30 प्रासंगिक हा कार्यक्रम श्रोत्यात आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत ऐकूयात एक जाहिरात संदेश
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्यूमर मेंदूतील रक्तस्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्यूमर हातापायाला मुंग्या येणं मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारडी नाका अहमदनगर
0: आकाशवाणी बीड केंद्र सगळ्याचे ठीक 7 वाजलेत श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम

बीड विभागाला 1,78,000 उत्पन्न, 13,000 खात्यांवर कर्जमाफीचे 90 कोटी जमा आणि इतिहास महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये बीडचं वर्चस्व। 3 गटांपैकी 2 गटांमध्ये प्रथम पारितोषिक। आता घडामोडी विस्ताराने। श्रोत्या, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यामध्ये आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 आयोजित करण्यात आली आहे। बार्शी रोडवरील हॉटेल ग्रँड यशोदा इथं ही परिषद होणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त किरण जाधव यांनी दिली आहे। जिल्ह्यातील स्थानिक गुंतवणूकदार, उद्योजक आणि व्यावसायिकांना एक हक्काचं आणि एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे। या माध्यमातून जिल्ह्यामध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करणं, औद्योगिक विकासाला गती देणं आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं यावर भर दिला जाणार आहे। श्रोतो, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागानं यंदाही विशेष नियोजन करत एसटीची चोख सेवा बजावली आहे। बीड विभागातील 150 बसेसच्या माध्यमातून तब्बल 1,124 फेऱ्या करण्यात आल्या। या फेऱ्यांमधून 68,943 प्रवाशांनी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसनं प्रवास केला। या विशेष यात्रेतून बीड विभागाला सर्व सवलतीसह 1,78,44,918 रुपयाचं उत्पन्न मिळालं असून प्रति किलोमीटर उत्पन्न 67.14 रुपये इतकं राहिलं आहे। शतव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यातील 13,110 पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 90,75,00,000 रुपयाचा कर्जमाफी निधी जमा करण्यात आला आहे। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम पूर्ण करण्यात आली आहे। श्रोतो, अहिल्यानगर इथं झालेल्या बालरंगभूमी परिषदेच्या इतिहास महाराष्ट्राचा या सांस्कृतिक स्पर्धेच्या वहांतीम फेरीमध्ये बीडनं वर्चस्व गाजवलं आहे। राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित या स्पर्धेमध्ये एकल बालगट आणि सांघिक गट या दोन्ही गटांमध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिक बीडच्या संघाला मिळालं आहे। 3 गटांमध्ये झालेल्या या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये 5 ते 10 वयोगटामध्ये कुमारी सिद्धी सुशील पाटील हिनं महाअंतिम फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट ठरण्याचा मान मिळवला आहे। तर गेवरा येथील इको इम्पॅक्ट फाउंडेशन या संघाला सांघिक गटातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालं। 3 गटांपैकी 2 गटांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरण्याचा मान मिळवत बीड बालरंगभूमी परिषदेनं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। शतत ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष। शत आज 12 ऑगस्ट। दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो। हत्तीचं संरक्षण, त्याचं नैसर्गिक अधिवास जपणं तसंच अवैध शिकार आणि हत्तीच्या तस्करी विरोधात जनजागृती करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। श्रोतो, 12 ऑगस्ट 1919 रोजी भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिन। श्रोतो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो। नमस्कार। लेखन सौजन्य अविनाश वागीरकर आणि नमस्कार बी या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे।

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते ऐकूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आज आयोजन. पंढरपूर यात्रे

0: श्रोते आदाब नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोत्यांनो ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. परभणी तसंच जालना इथं तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं

0: चं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात केवळ एक चांगलं शहर नाही तर शहरांचं, प्रतिभेचं आणि क्षमतांचं संपूर्ण जाळं उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी वापरली गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये वेगळी समाजकार्य विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरू करणं, तसंच कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करणं आणि लातूर जिल्ह्यातल्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातल्या 500 पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. दरम्यान गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या शाळेची अलिकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा असंही शिंदे यांनी सांगितलं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक काल संसदेत मंजूर झालं. लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेने मंजुरी दिली. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती, प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाच्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे. दरम्यान लोकसभेत काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम करण्यासाठीचं विधेयक चर्चेविना मंजूर झालं, त्यामुळे चालू अधिवेशनात सदनात चर्चेविना मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या आता 9 झाली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे।

0: असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. परभणी इथं काल तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहनं चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला. जालना जिल्ह्यात मंठा इथं काल आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना यावेळी व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्टन गजानन सानप यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: माझी सर्वांना अशी विनंती आहे, छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरी भारताचा तिरंगा ध्वज हा लावायचा आहे. 15 ऑगस्टला ठिकठिकाणी होणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आपण मोठ्या संख्येने जायचंय. जय हिंद.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील 47 उमेदवारांना 3 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगरपरिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. लातूर इथं काल वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर यावेळी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय वाटचाल तसंच संघटनात्मक विस्तार आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर इथं विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 26 पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीनं हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत. लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, 5 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रगत उत्पादन विकासाला चालना देण्याची क्षमता छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं भारतीय उद्योग महासंघ सीआयआयचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष मिलन नाग यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या माध्यम संवाद बैठकीत ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरला अधिक मोठी भूमिका बजावण्याची संधी असल्याचं नाग यांनी नमूद केलं. हवामान. राज्यात पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या तसंच डाव्या कालव्यातून प्रत्येकी 1300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या सुमारे 4000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाचा पाणीसाठा 93% स्थिर आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दरानं व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
3: ऐ गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं

0: ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
3: केतकी गुलाब जुही
2: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: केतकी केतकी
4: कॉलेज कॅम्पस.
5: चला गॅंगच वेगळी कट्टा घेऊ.
4: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
3: हो चुकलं रे गड्या.
2: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
3: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोते सहक्षेप करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज

0: करायचा नाहीये, फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्याने बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ऍज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे, 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत? कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती. ती योजना आताच्या 2026 आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून

0: वाचून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90% जास्त शेतकऱ्यांचं ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम सांगोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. शुद्ध सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
3: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. क्षेत्र प्रसारित भावधारा

0: श्री रत्नजपन वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या सुरात चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजनोतन निलेश मोरे यांचं. श्रीधर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर.

0: शक्ती प्रत्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारडी नाका अहमदनगर.
2: श्रोत भावदारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अभिलाषा चेल्लम आणि सहकाऱ्यांच्या सुरात प्रसाद कुलकर्णी यांची गीतरचना, संगीत आहे सय्यद अली यांचं.

श्रोतो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात केदार भागवत यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं केदार भागवत यांचंच. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजतायत. सहक्षिप्त करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. श्रोतो, त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर श्रोतो, सुरुवात ऐकूया ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक

2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने

0: न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168 लाख हेक्टर जमीन असून 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकदर हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवात ऐकूयात शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो, लोकधारा या लोकसंचार कार्यक्रमात ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत निर्णयात दामोदर शिरवाळे यांची गीतरचना, स्वर आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा.

0: क्षेत्रातील आपण कृष्णा शिंदे आणि सहकारांच्या सुरात चंद्रकांत कडू यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोत्या लोकधारा हा लोकसंग्रह कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
2: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
2: आता मी पण घेते.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: कॉलेज कॅम्पस
6: मला ज्ञान मिळेल.
5: कॉलेज अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
7: Now you can do it like this, take it to the left. Now you can do it like that, shake it to the right.
5: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

विविध लोकधारा या लोकसंग्रह कार्यक्रमात शेट ऐकूयात. शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांच्या सुरात भास्कर मंगेकर यांची गीतरचना, संगीत योजना हे शेख जैनू चांद यांचंच.

क्षेत्रातून आपण शेख जैनू चांद आणि सहकारांच्या स्वरातील भास्कर मुंगेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता शेख जैनू चांद यांचाच. या गीतरचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीता कार्यक्रम संपला. श्रोते, लोकधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षेत करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: सेना स्वर्ण की है कौन
1: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतव सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम. कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूया डार्क द फायर या चित्रपटातील गीतरचना.

दर्पण दिल चाहता है या चित्रपटातील शंकर एहसानला यांच्या संगीत निर्देशनात उदित नारायण अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी केलेली जावेद अख्तर यांची गीत रचना आपण ऐकली. हिंदी चित्रपट विधानसभा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात अंतर ऐकूयात डर्टी बिचार या चित्रपटातील गीत रचना.

शुरुआती डर्टी फीचर या चित्रपटातील कमल खान आणि सहकाऱ्यांच्या सुरात रजत अरोरा यांची गीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशक विशाल आणि शेखर यांचं हिंदी चित्रपट इराणचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल्ली सिक्स या चित्रपटातील मोहित चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीत रचना.

सुरुवातीला आपण मोहित चव्हाण आणि सहकारांच्या स्वरात दिल्ली सिक्स या चित्रपटातील प्रसन्न जोशी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माण होतं ए आर रहमान यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल से या चित्रपटातील गीतरचना.

0: शुद्धातच आपण सुखविंदर सिंग, सपना अवस्थे आणि सहकाऱ्यांच्या सुरात दिलसे या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं ए आर रहमान यांचं. श्रोता, या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट विधानसभा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट विधानसभा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतर उद्घोषणा काही क्षणातच.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणी बीड केंद्र. श्रोता, सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूदाच्या प्रासंगिक या मालिकेअंतर्गत 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात प्रासंगिक हा कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज महाराष्ट्रातला एक जिल्हा बीड की जो वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे, या जिल्ह्याचं कामकाज कसं चालतं, स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षी कसा हा पुढे जाणार आहे, हे सगळं आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजेच आपले कलेक्टर साहेब विवेक जॉन्सन आपल्यासोबत आहेत. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या समृद्ध वारशाला डोळ्यासमोर ठेवून जिल्हा प्रशासन या अमृत काळात जिल्ह्याला कोणत्या मुख्य दिशेने घेऊन जात आहे?
1: सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा. आपण सर्वांना माहित आहे की बीड जिल्ह्यासाठी एक मोठी इतिहास आहे. समृद्धाचा इतिहास, वैभवशाली परंपरा, हे सर्व मुद्दा जतन करून आपण पुढच्या दिशेने कसे काम करायचे त्याचं नियोजन केलेलं आहे. आपण सर्वांना माहित आहे की माननीय अजित पवार सर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आम्हाला खूप मोठा त्यामध्ये दिशा कसे करायचे त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आमच्या खरी संपत्ती सर्वांना माहित आहे की शेती आहे. शेतीमध्ये आमच्या शेतकरीचा नफा कसे वाढवू शकतो, उत्पन्न कसे वाढवू शकतो, आणि आपण जो इतर माध्यमातून म्हणजे फूड प्रोसेसिंग असेल, ॲनिमल

0: कोणतरी असेल तो सुद्धा शेतीसोबत निगडीत करून शेतकऱ्यांचा ताकद देण्याचा आपण पहिला मुद्दा आपण ठेवलेला आहे. आम्हाला माहित आहे की रेशीम मध्ये आमचा जिल्हा खूप मोठ्या प्रमाणे काम केलेला आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेशीम बघितलं असेल तर आपण टॉप वन मध्ये आहे आणि रेशीममध्ये जास्त लोकांना आपण आकर्षित करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपण सरी कल्चर एक पार्क आपण बीडमध्ये नियोजन करत आहोत. तसेच तुम्हाला माहित आहे की शेतीसोबतच आमच्या इतर मॉडेल्स ऑफ रेव्हेन्यू म्हणजे टुरिझम असेल, कनेक्टिव्हिटी असेल आणि शासकीय सेवाचा असेल, हे पूर्ण आपण बदलण्याचा मोहीम हातात घेतला आहे. आता टूर्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतो की आमचा एक आल्पनेद आहे, परली वैद्यनाथ आहे, योगेश्वरी शक्तीपीठ आहे. या परली वैद्यनाथसाठी आम्ही एक मोठा आराखडा तयार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की बीड संतांच्या भूमी आहे, मोठी आमच्या गड परंपरा बीडमध्ये आहे. या सर्व गडावर प्रॉपर सोयीसुविधा देण्यासाठी आणि बालकांसाठी एक स्पिरिच्युअल एक अनुभव देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणे काम करतो. आणि त्यासोबतच मी सांगितल्याप्रमाणे कनेक्टिव्हिटीमध्ये आता आमच्या बीड पासून शक्तीपीठ पास होत आहे, रेल्वेचं मोठ्या प्रमाणे आमच्याकडे काम होत आहे. तसेच आमचा पूर्ण रस्ता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासोबतच मी नेहमी सांगतात आमच्या नवीन पिढी म्हणजे आमच्या जिल्ह्याचं भविष्य. नवीन पिढीसाठी दर्जेदार शिक्षण कसं देऊ शकतो, आमच्या इतर सोशल इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ असेल, अंगणवाडी असेल, यामध्ये सुद्धा बीडचं नाव कसे आपण चांगला करू शकतो आणि सर्व क्षेत्रामध्ये एक बहुआयामी विकास मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच या प्रशासनाचा असणार आहे.
1: सर आता तुम्ही म्हटलात की आपल्या जिल्ह्याचा प्रथम जे आर्थिक सोर्स आहे तो शेतीचा आहे आणि आपल्या जिल्ह्याची शेती आणि पाणी हे दोन अत्यंत संवेदनशील विषय आहेत. मग जलयुक्त शिवार 2.0 जे सिंचन प्रकल्प आहे आणि दुष्काळ जो आपल्या जिल्ह्यात पडत असतो यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलली आहेत?
0: आपण सर्वांना माहित आहे की पाणी म्हणजे बाकी सर्व गोष्टीचा पाया असतात. म्हणजे पाणीशिवाय आपण शेतीमध्ये काम करू शकत नाही, पाणीशिवाय आमचा जिल्हा समृद्धी होऊ शकत नाही. त्यामुळे पाणीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे. आपण जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणे काम करून पाणी साठा कसं तयार करू शकतो, त्यासोबतच आमच्या ग्राउंड वॉटर टेबल एक कसे चांगला करू शकतो आणि एक सिस्टमॅटिक अप्रोच गावामध्ये, कारण असं आहे की आपण किती प्रयत्न जिल्हा स्तरावर करू म्हणजे गावामध्ये त्याचा प्रॉपर अनुपालन केलं नसेल या प्रॉपर व्यवस्थित अभ्यास केला नसेल त्याचा प्रॉपर आउटपुट आम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे आम्ही पाणीमध्ये बेसिकली आपण अवेअरनेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे. तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जलयुक्त शिवार 2.0 त्यासोबतच आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे मोहीम हातात घेतलेला आहे. त्यासोबतच सर्व शेतकरीला आपण सूक्ष्म सिंचन मायक्रो इरिगेशन मध्ये कसे आणू शकतो आणि पाण्याचा वेस्टेज कसे कमी करू शकतो तो त्यामध्ये सुद्धा आपण काम करत आहोत. त्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपण मोठ्या मोठ्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, आरोग्य संस्था असेल, त्यासोबतच प्रायव्हेट जो एरिया असेल तिकडे सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मी मोठ्या प्रमाणे मोहीम हातात घेतलेला आहे. आणि याच्या सर्व एक कॉम्प्लिमेंटिंग म्हणून आपण वृक्ष लागवड, म्हणजे आमचा फॉरेस्ट कव्हर सुद्धा सर्वांना माहित असेल खूप कमी आहे, त्यामुळे फॉरेस्ट कव्हर वाढवण्यासाठी एक मोठा मोहीम आम्ही हातात घेतलेला आहे. आणि आपण सर्वांना माहित आहे इरिगेशन प्रोजेक्ट आमचा चालू आहे आणि मागच्या वर्षीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे पूर आला होता. केटीवेअर आणि सीएनबी आणि लपा तलावचं खूप मोठं नुकसान झाला होता. त्यामध्ये सुद्धा आम्ही गालमुक्त धरण गालुक शिवार या योजनेमधून खूप मोठ्या प्रमाणे तो सर्व दुरुस्ती करण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे.
1: सर आता आपल्या महाराष्ट्रात आणि जिल्ह्यातच एक हवामान बदलाचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना सोसावा लागतोय किंवा त्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतोय. मग त्यांचे उत्पन्न या परिस्थितीमध्ये वाढवण्यासाठी स्मार्ट कृषी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत?
0: आता आपण आम्हाला माहित आहे की आता एक टेक्नॉलॉजिकल इरामध्ये आपण पास करतो. आम्हाला काही कृषी सुद्धा आपण टेक्नॉलॉजीमधून बाहेर ठेवू शकत नाहीये. आणि तसेच हवामान बदल असेल, इतर टेक्निकल मुद्दा असेल, महापूर असेल, अतिवृष्टी असेल,

0: या सर्व मोठ्या संकटापासून आमच्या शेतकरी सामना करतात. त्यामुळे या सर्वांमध्ये पहिला मुद्दा असा आहे की आपण क्लायमेट रेसिलियंट अग्रिकल्चर म्हणजे ज्या शेती प्रक्रिया त्यामध्ये जास्त पूर आला या फिर आपण आमच्या क्लायमॅटिक कंडिशन बघून आपण शेती कसे करू शकतो याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अवेअरनेस चालू केलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे मायक्रो इरिगेशन असेल आणि महाराष्ट्र शासन मार्फत सुद्धा महाविस्तार ए ऍप म्हणजे शेतकरीच्या शेती संदर्भात मायन्यूट मुद्दा सांगण्यासाठी हे ऍप आमच्याकडे आहे. तसेच तुम्हाला माहित आहे की एआय याचा खूप मोठा एक सब्जेक्ट आहे. आता कृषीमध्ये एआयचा वापर कसा करू शकतो, आता ऊसमध्ये कसा करू शकतो, कापूसमध्ये कसा करू शकतो आणि आपण डाटा अनालाइज करून म्हणजे आमच्या प्रोडक्टिव्हिटी आमच्या कसे पिकच्या वाढवू शकतो म्हणजे आता एआयचा वापर करून तुमचा कुठला खत पाहिजे तुम्हाला, कुठला तुमच्या मातीचा क्या कॉम्पोजिशन आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा तुम्ही युरिया वापरला पाहिजे, किती युरिया वापरला पाहिजे, किती वेळ तुम्हाला पाणी दिला पाहिजे, तसे पूर्ण आपण एक सूक्ष्म नियोजन करून आपण शेती करणं आता आपण करू शकतो. त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे आपण एक बफर म्हणून म्हणजे पशुसंवर्धन असेल, सेरिकल्चर असेल, रेशीम असेल यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यासोबतच आपण सर्वांना माहिती आता अतिवृष्टी असेल कुठलाही नॅचरल कलामिटीज मध्ये तुम्हाला पीकला संरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पीक विमा घेतला पाहिजे. तो सुद्धा आम्ही शेतकरीला आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये आवाहन करत आहोत. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आमचं वातावरण बदलत आहे या फिर आमचं क्लायमेट चेंज होत आहे त्या पद्धतीने शेतकरी सुद्धा पुढे आला पाहिजे, शेतकरी सुद्धा अपग्रेड झाला पाहिजे आणि अपडेट झाला पाहिजे. नसेल तर शेतीमधून तर अपडेट होणार आहे. मला सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आमच्या शेतीच्या फील्डमध्ये होत आहे, आता भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ग्रीन हाऊसचा प्रॉपरली वापर झालेला आहे या फिर मायक्रो इरिगेशन प्रॉपरली वापर झालेला आहे. आमच्या बीडमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करताना एफपीओस आहे, त्यांच्या करोडोमध्ये त्यांचा प्रॉफिट आणि टर्नओव्हर्स आहे. तर तसंही लोकांकडून शिकून एक चांगला कम्युनिटी शेतकरीचा आपण कसं तयार करू शकतो त्यामध्ये आपण काम करून घेतलं पाहिजे.
1: सर आता आपला जिल्हा बघितला तर मुख्यत्वे करून ग्रामीण भागाचा जास्त आहे, शहरीकरण कमी झालेलं आहे. मग या आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. मग ग्रामीण भागात रस्ते, वीज किंवा ग्राम सडक योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या विविध योजना असतील की ज्या रस्ते जोडण्यासाठी गरजेच्या आहेत, मग या ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याकडे सुरू आहेत?
0: आम्हाला माहित आहे की पूर्ण जिल्हा प्रशासनाचं मूल्यमापन एक ग्रामीण क्षेत्रामध्ये किती काम केलंय, त्यामधून मोसेस्ता किती केला त्यामधून होतात. आणि रस्ता करण्यासाठी आता मेजरली तुम्ही बघितलं असेल तर शेती निकडे जिल्हा असेल तर तिकडे जास्त प्रमाणात शेतरस्त्याच्या मागणी होतात. आणि त्यासाठी आता मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मुख्यमंत्री पांडुरंग रस्ता हे योजना आपण चालू केलेलं आहे. आपण ज्या ज्या शेतकरीला रस्ता पाहिजे त्यांच्या शेतीसाठी ऍसेस नसेल तर आपण तहसीलदारमार्फत आदेश पारित करून तिकडे रस्ता करून देतात. त्यासोबतच आम्ही जिल्हा प्रशासन डीपीसी मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आमच्या रस्त्यासाठी ठेवलेला आहे. ग्रामीण रस्ता असेल, ओडीआर असेल, एमडीआर असेल, त्याप्रमाणे सुद्धा आम्ही खूप तपासणी करून म्हणजे आम्ही असे नियोजन करतात की कुठला रस्त्याचा जास्त दुरुस्तीचा गरज आहे आणि त्याप्रमाणे कुठला रस्ता दुरुस्ती केला असेल तर जास्त लोकांना फायदा असणार आहे त्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये नियोजन करतात. आणि नेहमी आपण सांगतात की रस्ता शेतकरीचा समृद्धीचा मार्ग आहे म्हणजे आमचं जीवनचा लाईफलाईन आहे. म्हणजे आता एक मुलांना शाळा जायचं असेल या फिर एक गर्भवती महिलेला आपण पीएचसी घेऊन घेतला असेल म्हणजे रस्ता करण्यापासून आम्हाला सोशली खूप अडवांटेज भेटतात. त्यामुळे त्यासाठी शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत तो प्रॉपरली पद्धतीने करण्यासाठी प्रशासन काम करत आहोत.
1: सर जसं आपण गावांना जोडतो तसं जिल्ह्याला जोडणं, शहरांना जोडणं गरजेचं आहे. मग आपल्याकडं राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, यामध्ये अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग असेल किंवा मूळ आपलं बीड आहे याच्या विकासाला गती देण्यासाठी महामार्ग किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याकडून काय प्रयत्न होतात आणि याचे फायदे पुढील काळात काय असतील?
0: आता आपण सर्वांना माहित आहे की बीडचं रेल्वे म्हणजे अनेक पिढ्यापासून त्यांच्या भावना जोडलेला आहे. आणि मला हे सांगण्यामध्ये आनंद वाटतोय की आपण मागच्या सप्टेंबर 17 आपण बीड टू नगर हे रेल्वे रस्ता चालू केलेला आहे. आणि त्यासाठी प्रशासन सुद्धा आता तुम्ही सांगितलं दोन्ही मुद्दा नॅशनल हायवे असेल आणि रेल्वे असेल हे दोन्ही मुद्दा आमच्या प्रायोरिटीचा मुद्दा आहे.

0: सुद्धा कलेक्टर म्हणून या पूर्ण विषयाचा दर 15 दिवसांमध्ये भूसंवर्धनच्या विषय असेल या भूसंवर्धन कामाचा विषय असेल त्यामध्ये आम्ही आढावा घेतात. आणि आता आमच्या तुम्हाला माहिती आहे की बीड पासून भरपूर लोक पुणे जातात, भरपूर लोक मुंबई जातात आणि रेल्वे म्हणजे यामध्ये आपण खत सुद्धा आणू शकतो, रेक पॉइंट सुद्धा तयार करू शकतो आणि आमच्या इंटिरियर बाग सुद्धा यामधून होणार आहे. त्यामुळे रेल्वे म्हणजे खूप मोठा बीडकरांचं स्वप्न आहे. पण आता सुद्धा रेल्वे आता आपण नगरपर्यंत चालू केलेला आहे आणि आमचा पूर्ण नियोजन आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये माननीय पालकमंत्री सुनेत्रा पवार मॅम सुद्धा या संदर्भात मीटिंग घेतलं होतं, त्यामध्ये सुद्धा आम्ही असं नियोजन केलं की या सप्टेंबर 17 आपण बीड ते पुणे ही रेल्वे लाईन चालू करू आणि भविष्यात लवकरात लवकर आपण मुंबईपर्यंत तो चालू करू. आणि आता बीड टू पर्ली सुद्धा आता तिकडे वडवणी असेल, इतर दारूडचा गाव आहे, सिरसाला असेल, या पूर्ण रस्ता रेल्वे लाईन जोडून आपण पर्ली टू मुंबई पुढच्या 1 वर्षामध्ये चालू करण्याचं नियोजन आहे. तसेच आमच्या रस्त्याचा तुम्ही बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात शक्तीपीठचं काम चालू आहे, इतर सर्व हायवेचं कच्चा काम चालू आहे आणि या सर्व कामामुळे आमच्या लोकांच्या मोबिलिटी, आता लोकांना कुठलाही त्यांचा पीक विकायचा असेल या तिकडे शिक्षणासाठी जायचं असेल यामध्ये खूप सोपा होतात. आणि त्यामध्ये फक्त रस्ता आणि रेल्वेला तुम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून न बघता आमच्या जिल्ह्याच्या विकासाचा दिशा देण्याचा प्रोजेक्ट आहे, तो त्यासारखा आपण या दोन्ही प्रोजेक्ट बघितला पाहिजे.
1: सर, आपल्या या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर खरंच तुमच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्याला एक नवी गती येईल आणि जिल्ह्याचा विकास होईल. सर,